लिखा तोर गोतू जे शान ते तू कात खणत सिर अची अडी ते रखा राजी रहा तो इश्क जे हरे इम्तिहान ते गोपांग गुल हसन जो लिखा।